0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोग असो स्वागत. एक बरो दीस तुमका आशेता.
1: सोर कोंकणी प्रेमींग, सोर कोंकणी अभिमानींग, MCC कतार ग्लोबल कोंकणी कॉमेडी चॅलेंज या स्पर्धेक मोग असो स्वागत. आयच्या या हांगड्यान आमच्या मुखार येतात कॉमेडी कंपनी मंगळूर आणि आमकां हसयतात तांच्या नाटकुळ्या द्वारे. हातून नटन केला सुनील क्रास्ता, ऑल्विन वेगस, नेल्लो पेरमानूर आणि मरिया डिसोजा. हाका संगीत दिला रवीन मार्टीस. आमच्या मदें एक सांगणी आसा एका चेड्या फाटल्यान 7.5 चेडवां म्हूण सांगून. आनी हांगासर एका चेडवा फाटल्यान आसात ते एक चेडे. आनी हे चेडूं कोणाक बोलता, कोण असो हात धरता, कोणाक सोडता या कोणाक तें बूस चिकयता, तर आमी मुखार पळोवया कॉमेडी कंपनी मंगळूर.
2: अरे मरियान हांगास मेळोंक सांगले, हे खंय गेले काय? येतेले बा न्ही मरिया. हांगा एंट्री जाताना म्हजे एक एंट्री सॉंग मरिया मरिया, तुझो मोगू माका मरिया, वरुणूक जायना पोरिया, मुझ्या अंकरांतल्या जिवितां तू दनपरांच्या सुरिया, जर माका मुझ्या देवान. हाय मरिया मरिया मरिया, सत्त हांव तुझो मुस्त मोग करता मरिया. न्ही ह्या दिसा खातीर हांव कितले दीस ताणून राखो नासलो, पळय आज तो दीस उदेलो. आय लव यू मरिया.
3: ऑल्वे म्हाका हुशार ना.
2: हो धकले दुखता गे
3: छे नाही
2: केपटे गे
3: नाही
2: वटा दुख गे
3: छे नाही
2: केस दुखता गे
3: नाही
2: आणि कितें जाता सांगणे
3: म्हाका
2: तुका
3: म्हाका ब्लड कॅन्सर आणि हांव चड ते वसना गे.
2: पटचं झाले आता कितें करचे, देवाचे निर्मणे अशे यू टर्न जाता म्हणून म्हाका गोतून घातलें.

0: ताची खबर दिल्ली पहिली तुवे मका तू काही भिये नका तुका हव असा हव असा मरिया
1: मगिर ओढळ मुसरी आय लव यू मरिया म्हणून असुल्लो
2: आता आय लव यू एका बाबा बरी म्हणल्या
0: मरिया तुझ्या वक्ताक कितकं करताल्या रे वण नंतर ट्रॅफिक जाम हजेर बल्दी काण घेऊन कलेक्शन करतो लॉरीच्या फोन लागला रे वण बल्दी मात सोडचो ना मरिया बल्दी मात सोडचो ना
1: तर आता मुझे लगी कोण काजर जाता
0: शे या टेन्शन रे एका काजर असो तू उसको ए नेल्लू आणि सुनील दोघ जण लेमे असतात ते एक मिनिट अळे
3: ताज्या मुखार तुझ्या पिढेची गजल गंची सांगा नका व घेत राह पूर हा सांभाळ करता हा सांभाळटा व घेत राह टिशन
4: हाय मरिया रे तू किती रंगा कबाब मे अड्डी
0: तू किती रंगा
4: हा मरिया ना पहिला फोन कर
0: तू काय पहिला हा
4: ये भाऊजे काय रे
5: तुम्ही मुझे बहीण मरिया लागी काजार जायचे
4: कसे कसे
5: तुवे मुझे बहीण मरिया लागी काजार जायचे
4: आता
0: एक दोन मिनिट झाली मात्र
4: तुम्ही कशी अचानक तसे झाले
0: आले रे नेल्लू यस काट रुका म्हणून मला ज्ञानोदय झाला बदलिलो ना
4: आता मरिया मका
0: मन परिवर्तन झालं मरिया तू कस
4: सत्य
0: होई रे
4: कशी झाली रे कशी झाली मरिया कडे उलय
0: वस उलय रे ये ताका वसो कसा गे
4: कयचे त्यांना एकला द्यायचे ना का
0: मागी
4: हा येतो टुकू
0: तुझी कुशी जाऊ
4: रे मरणाची कंतर
0: तुझी कुशी जाऊ म्हणले
4: हा विश केलं
0: विश केलं
4: थँक्यू थँक्यू थँक्यू
0: वेलकम
4: मारिया आमचे काजार काही सांगू ना रे तुम्ही
0: लज रे बाबा मुखार
4: हा तसे तसे तसे खुशी जातो ना खुशी जातो
0: ताच्या की पहिले अर्धे ओढून ओत्त मरता की म्हणून
4: तुमचा सण आनंद बाष्प मुझ्या नाकान देऊ ना सर
0: आनंद बाष्प डोळ्यांतल्या देऊचे नाकांतल्या देऊचे किरमे
4: दोन्ही ओट्टूक देवले रवे झाले
0: दोन्ही ओट्टूक देवले ते आनंद किरमे
4: मारिया फस्ट फस्ट आमका तीन सोबित भुरगी जाई काले रे
0: काजार पहिले भुरग्यांची गजल काले रे
4: बोंदा काजार झाल्या उपरांत
0: ते क्लिअर करी
4: पुरा क्लिअर अरे फर्स्ट आमका एक सोबीत चेरको जाय सेकंड आमका एक सोबीत चेडू जाय थर्ड आमका एक सोबीत
0: चेडू ही नाही चेडू ही
4: नाही रे
0: नाही रे त्या सोबीत भुरगी जायचे म्हणले प्रिंट बरे यायचे झाल्यावर प्रिंटर ही बरे असा जे
4: काय म्हणू ना मारिया तू काय टेन्शन कर नका मारिया आम्ही खासदार जाऊन सुखाच्या मोळभार पैसे पैसे पैसे पैसे उभं कोणाच्या दिसती दिसानात जाग्या घ्या मारी
0: चढ नाही तो शेंत जाऊन चार असा
4: काल रे
1: नेल्लो तुका विषयी गोत्त ना
4: विषयी गोत्त ना काय सांगली नाही विषयी
1: मका हुशार ना
4: चक्की कंचा खास्त असं एक बोंदा भाऊ रे
0: काल
4: नाही आता बहिणी हुशार ना काय एक मिरियासो कसा एक निघून जाईनार तुका
0: ताका बरं मिरियासो कसा जायना रे
4: मिरियासो कसा जायना झाल्यावर गणेश मेडिकला कसं दोन गुळी आणून जायना रे
0: गणेश मेडिकलाच्या गुळी जायनंत रे
4: गणेश मेडिकलाच्या गुळी जायना झाल्या राधा मेडिकलाच्या दोन गुळी आणून जायना तुका
0: वय काय लागेल तेही मिळतो तेच गुळी रे
4: तुत गे
0: आणि काय
4: नाही आता गुळी अडून की आता पीठ आकांशी जायचे ना आता जाऊन सांगा रे तुका
1: मका
4: तुका
1: मका ब्लड कॅन्सर
4: त्या चेडू वाके केदाळ कॉमेडी करायचे केदाळ सिरियस उलय जेम घालणार नाही इतकं सिरियस सर खासदाराची खबर उलो ना सा तुम्ही ब्रेड कॅन्सर झालं डबल आमलेट सांगल्यावर झालं
1: ब्रेड कॅन्सर नाही ब्लड कॅन्सर
4: कसे म्हणा झालं ब्लड कॅन्सर म्हणे झालं
0: ते अंगार दडका पडची रे
4: हे जाणार साबण नाही ओडोमास पुसल्यावर समा जातात ते
0: रक्ताचे कॅन्सर रे मरतात रे
4: तीन कासांच्या तुम्ही तितकं सुलभ आहे सोन देताना आलोचन करी जी असेल वसून वसून एका पिढेस चेडू आग तुझ्या गळ्या गांठांक पळले नाही
0: आम्ही सांगचे ऐक
4: सांगचे का ऐकून
0: नाही ते काय मोर राहणार आहे अळे त्या पिढ्या का ओखात असा पहिल्यांच्या बरी नाही
5: तू निर्धार मात्र बदली ना
4: का? वो रे कितनी स्वप्न बांधली रे कितनी आशा असल बोल बाकी सुनी सन दौरली रे
5: नेल्लो आम्ही टेंत मुंचे कंच खार नाकी निसन मात्र काढू नका नेल्लो निसन मात्र काढू वसा नका
4: मरिया तू काय भिया नका मरिया काय भिया नका अरे आज आज मुझे जीवित असो एक श्रेष्ठ एक सर्वश्रेष्ठ
5: एक परम श्रेष्ठ निर्धार तू एक घ्यायचे आऊ असा तुझ्या संगात
4: तू असाय ना असो मरिया तू काय टेन्शन कर नका सोसा किती म्हणून ओ किती म्हणून अक्रे सो उसवास असता पर्यंत ओ संसार असता पर्यंत तू का तुझो हो भाव असा बहिणी भाव असा भाव असा
5: तू कंचाल्या कर रे भाऊ
4: तू का किती जायचे
5: मका बहीण
4: आम्ही दोघ जर कसे असा एका बापायच्या दोघ पुता बरी ना
5: एका आवयच्या दोघ
4: बाबा बरी असा तू का बहीण झाला मकाही बहीण
5: अशें कशें जालें
4: अस काट रुका पदाक म्हाका ज्ञानोदय जाले रे
5: लोकेशन कोणी चेंज करया त्याले नेल्लो म्हाका एक डाऊट रे आता
4: म्हाका हे कैंगी सुरय तांदळाच्या वयल्यान बोरोड सरल्या बरी जावन आसा
5: अरे तुका फोन करून ताणें दापयले
4: ओय
5: म्हाका हे ताणें दापयले
4: सत्य सांग तर सुनीलाक या पयला गी हाडले आम्ही धर्माक बोकरे जाता असल्या या चेडवांच्या जातीक पाचव्यो कुत्रो जो रे घडये घडये बदलाता तू
5: शे
4: कॉल कर सुनीला कॉल कर कॉल कर ते सफळय घेतो राव गो का मेस्त्रीचे आज आम्ही आसा म्हणू नका
1: हॅलो सुनील काय असाय ओके जाईत जाईत या ओके
4: आता
1: पावलो काय
4: आता आम्ही सांगचे समा ऐक कळलं मग तू दंबू खाण नसो तो आईला तक्षा आम्ही उलयता काय तुझं पोरणं सोडलो सोडवून ब्लड कॅन्सर ब्लड कॅन्सर काय मुळे गोमटी पिळू का कळलं मग
5: आधी का प्रसंग केला पाय धरून धरली मारू का
4: हार्ट अटॅक जाऊन मरा
5: हार्ट अटॅक पिक्चर
4: होगीत राहू स्टडी स्टडी स्टडी स्टडी आम्ही उलयतो होगीत राहू तू उलय ना का अंगार काय रे
6: अंगार
4: डोळे सर
6: डोळे दिसते रे तुमका तर
4: मारू मारू ना
6: मारू ना तुम्ही सांगा तुम्ही सांगा
4: आम का पहिले मरियान फोन कर मरियान पहिले
6: मरियान तुमका पहिले
4: गडबडी जाय का तुमका सपोर्ट करू का पहिले तुमच्या लव काही तुमच्या लवक आम्ही सेक्युरिटी दोघ जण आम्ही सेक्युरिटी
6: कन्फ्यूज होता खरं
4: तुमच्या लवक आम्ही दोघ जण सेक्युरिटी
6: तुम्ही घेता रे सपोर्ट देऊ
5: भाऊ रे आम्ही
6: पाय पाय देऊन असल्यात
4: हांव
6: येल्ले मरिया कडे उलयचे
5: जाय उलयले ताका वसोंग आसा
6: इस्त्रेचे फाले हाडयात रे हांव इल्ले
4: हांव
6: उलयत तू
4: सपोर्ट आयलो म्हणल्यार ताणें रेडी जायचे ना रे वयता बरे
6: मरिया कितले दीस आता ह्या गडये कडेन राखत आसलो मरिया आनी आज ती गडी उदेली बोकुशेची राती सपनांनी आशेव नसली
7: चमदोर फोंड कोंडाना मिन्या मान गांठ मारली
6: रिक्स
4: नागराज भट्टाचे लिरिक्स रे
6: चक्के सोडली तुम्ही
4: आले लागू गेलते
6: मरिया आमचे काजार की
4: ते म्हणाले एक्साइटमेंट एक्साइटमेंट काजार ने
6: एक्साइटमेंट
4: तू काय दे ना काजाराची तयारी कर
6: काजाराची तयारी काजार सुपर
5: सुपर
6: आता दिलं उलया
4: आम्ही असे
6: आम्ही आमचे काजार कि
5: हंगा दोरी रे फादर मुलार सांग मरचे रे असा
4: नाही
6: मरचे
4: ಮೊರ್ಚೇರಿ ಮೊರ್ಚೇರಿ ಮುಳೆ ಮೊರ್ಚೇರಿ ಚಪ್ಪಟ್ಲ ಒಡ್ಲೆ ಹಾಲ್ ಸಾನೆ
6: ಕನ್ವರ್ಷನ್ ಮಾತಾಡ ಮುಂದೆ ನಿಂತಿದ್ದೆ ಕನ್ವರ್ಷನ್ ದಿ ಬೆಸ್ಟ್ ಎಸ್ಸಿ ಹಾಲ್ ಡನ್ ಡನ್ ಡನ್ ಓಕೆ ಮಗಿರ್ ಕಾಜರಚಿ ದಿಸ್ ಕೇಳ ದೊರಿಯಾ
4: ದಿಸ್
5: ದಿಸ್ ಆಮಿ ಸಂಗೋದತೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅನ್ ಸಂಗಾ ಜೇನರೆ
4: ನೇ ತ ಸತ್ವ ದಿಸ ಜಾನಿ ಮಹಿನಾ ಚ ಒಟ್ಟುಗ ದೋರ್ಚೆಂಗಿ
6: ಕಸೆ ಆಲ್ ಸತ್ವ ದಿಸ ಜಿ ಮಹಿನಾ ಚ ಮೊನ್ನೆ ತ ಮಿಸರ್
4: ಯೇ ತಸೆ ನೈ ಯೇ ಪರ್ತ ಅಪನ ನೀ ಒಟ್ಟುಗ ದೋರ್ಚೆ ತಸೆ ಉಲಿಲ್ಲ
6: ತೈ ನೀ ರೆ ಪರ್ತ ಅಪನ ಮಗಿ ಪೇ ಕಾಜರಚಿ ದಿಸ್ ದೋರ್ರೆ
4: ಕಾಜರ ಕೇಳ ದೈತೆ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಸೀಸನ್ ಅಲ್ಲಿ ದೋರ್ಚೆಂಗಿ
6: ಆ ಬೆಸ್ಟ್ ಇದೆ
4: ಯೆಸ್ ಯೆಸ್ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಸೀಸನ್
6: ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಸೀಸನ್ ಬೆಸ್ಟ್
4: 24 ಗ್ರೋಸ್ 25000
6: ಯೆಸ್ ಡನ್ ಡನ್ ಡನ್ ಡನ್ ಯೆಸ್ ಯೆಸ್ ಅಂಡ್ ಡೆಕೋರೇಷನ್ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಸೈಜ್
4: ಮಾ ಕಷನ್ ಐಜಿ
6: ಫ್ರೆಶ್ ಫ್ಲವರ್ಸ್
4: ಫ್ರೆಶ್ ಫ್ಲವರ್ಸ್ ತರೆ ಕಾಮ್ ಕರಿಯಾ ಕೋನ ದೈತ
5: ಸಂತೋಷ್ ರೇಂಜರ್ಸ್ ಅದಿವ್ಯಾರೆ
4: ಸಂತೋಷ್ ರೇಂಜರ್ಸ್
5: ಬೆಸ್ಟ್
6: ಕಾಲ ಸಂತೋಷ್ ರೇಂಜರ್ಸ್ ಮಸ್ತ್
4: ಅತ್ಲಿ ಇದು ಶೌಂತಿ ಗುಲೋಪುರ ಫ್ರೆಶ್ ಗಲ್ತತೋ
6: ಕುಯಿ ಇ ಮೊರ್ನ ಗಲು
4: ಮೊರ್ನ
6: ಆಉ
4: ಅಜರ ಚನೆ
6: ಗರ್ಜನ ಗರ್ಜನ ಮಕವಡ ಸೈಬ ಮಕವಡ
4: ಕೋನ ಕೋನ
6: ಕ್ವೀನ್ ಮೇರಿ ಡೆಕೋರೇಟರ್ಸ್
4: ಹಾ
6: ರಾಣಿಪುರ
4: ಸಚಿತ್
6: ಸಚಿತ್
4: ಹಾ
6: ತಡೆಲೆ ಗುಲಿತ
4: ಓಕೆ ಓಕೆ
6: ಬೆಸ್ಟ್
4: ಓಕೆ
6: ಯೆಸ್ ಡನ್ ಡನ್ ಡನ್
4: ಜೈ ಜೈ
6: ಅಂಡ್ ಬ್ಯಾಂಡ್
5: ಬ್ಯಾಂಡ್ ತನ್ನೇ ಪನ್ನ
4: ತನ್ನೇ ಪನ್ನ ಮರ್ಯಾದ ಕಟ್ಟಾರೆ
5: ಬುರು ಬುಂಗ್ತಾರೆ
4: ನಾ ಕನಕ ಆಮೇಲೆ ಹರಿಯಾ ಮಾಕ್ ಸಂಜೆ ಹರಿಯಾ ಮಂಸೋ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಪ್ರಶಸ್ತಿ ಮಿಳಿನ
5: ಇದೈಸೋ
4: ಒಯ್
6: ಬೆಸ್ಟ್
4: ತಕ ತಕ ಸಂಜೆ ದೋಯ ತಿಗರ್ ಜೊತೆ ಅವ್ನು ಬೈರಟ್ಟನ ಪುಂಕ್ತ ಕುಳಂಚ ದೋಳನ ದುಃಖ ದೇವೆ
6: ಈಗ ಬೈರಿ ಮೋರ್ ಕಟ್ಟಿ ಕಾಜರಾಚೆ ಬ್ಯಾಂಡ್ ಬಿಟ್ಟು ಆರ್ಕೆಸ್ಟ್ರಾ ಉಂಟ
4: ಕಾಜರಾಚೆ
6: ರೋಸಾಚೆ ನಕ ತುಂಬ ರೋಸಾಚೆ ಪಕ ಉಳಕ
4: ಕೋಣ
6: ಡಿಜೆ ರಾಬಿನ್
4: ಹಾ ಡಿಜೆ ರಾಬಿನ್ ಸಂಖ್ಯೆ ಹೋಯ್ತ ಡಿಜೆ
6: ದಿವ್ಯಾರೆ
5: ಡಿಜೆ ದಲ್ಲ ತಾನೆ ಏಜೆ
6: ಯಾತ ತೋ ಆಯ್ತಾ ಅವ ಪೇತ ಮುಜಿ ಉಳಕ ಅದಕ ನೆಕ್ಸ್ಟ್
4: ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಾಲೇ
6: ಕೇಟ್ರಿಂಗ್
4: ಕೇಟ್ರಿಂಗ್ ಅಕ್ಕ ಸಂಖ್ಯೆ ರೇ ಓಎಸಿಸ್ ಐವನ ಸಂಖ್ಯೆ
6: ಅಣ್ಣ
4: ಫೋಟೋಗ್ರಾಫಿ ಮುಂಚೆ ಉಳ್ಕಿಸ್ಬೇಕು ಹೊಸ ಬ್ಯಾಕ್ ಅಂತ ತಕ್ಕಂತದ್ದಿಲ್ಲ ಯಾರು ಬರೇ ಪೂರಾ ಸ್ಟುಡಿಯೋ ಅರೋರ ಅರವಿಂದ್
6: ಮಾರ್ಟಿಸ್ ಡ್ರೋನ್ ಕ್ಯಾಮರಾ
4: ಪೂರಾ
6: ಸಹ ಒಯ್ತಾವ್
4: ಡ್ರೋನ್ ಪ್ರತಾಪ್ ಇದ್ದ ಚೊಟ್ಟು
5: ಒಯ್ತಾವ್ ಪೇಟ್ ದೇವ್ ಐತನ
6: ಆಲ್ರಿ ಪೇಟ್
4: ಪೇಟ್ ನೀ ಕೇಕ್ ಕೇಕ್ ಕೇಕ್ ಕಟ್ಟಗತ್ತನ ಒಯ್ತಾವ್ ಕೇಳದ ಕೇಕ್ ಕಟ್ಟಗತ್ತನ ಒಯ್ತಾವ್ರೆ
6: ಸತ್ರಿ
5: ಬೆಸ್ಟ್ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮೀಡಿಯಂ ಆಚೆ ಎಲ್ ಕೆ ಜಿ ಚಿಬುರ್ಗಿ ಯೂನಿಫಾರ್ಮ್
6: ಸ್ವತಂತ್ರ
4: ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಮಾತ್ರ ಬುರಿ
5: ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ
4: ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ನೀರ್ ಐತೆ ಬೊಲಕಿ ಬೊಲಕಿ ಬೊಲಕಿ ಬೊಲಕಿ ಬೊಲಕಿ ಬೊಲಕಿ
6: ಬೊಲಕಿ ತುಂಬ ಪಾಯವರ್ಚಿ ಮಗಿರ ಆಪಡೆ ಸಂಪ್ರದಾಯ ಒಟ್ಟು ಆಪಡೆ ಸಂತೂರು ಬುಕ್ ಎಕ್ಸ್ಟ್ರಿ ಕರ್ತಾ ಬುಕ್ ಸಿಂಪಲ್ ಐಡಿಯಾ

0: टेन्शन करनाका, तुझ्या वखदाक कितलो कसलो हांव पळयतां. दॅट टू हियर नो फियर.
1: जावये तुम्ही ते गी
0: जावये ते मू
2: कॅन्सर म्हणता ना
3: इल्ले पाठी मुखार पळयचे पडटा.
1: येदोळ पर्यंत मोग मोग म्हणून म्हणजे पाटल्यान लिंबेव नसल्यात, रंगरंगाळ स्वप्न दाखवण असल्यात, पण आज मला पिडा असा म्हणताना कसे एक एकलेच निसरून असत पळया. हसू गे तुमचं मोग, मला तुमच्या पहिलेच दुबाव असलो, देखून हावेन अटॅक केलो. मला पिडाय ना काय ना, हावे जस्ट ऍक्टिंग केले.
0: तुम्ही
1: ते गीजन फेल जाऊन झाल्या. हाय डार्लिंग.
4: हॅलो मरिया, काय असाय?
1: हाव हंगा एक तीन मांग कोड असत, तांका बुच शिकव्या म्हणून आयले.
4: अरे ओके.
1: अय्या आय एम ओके. ये काय लागत असे, तू आमच्या काजार विषयात सगळं काय टेन्शन करी नका, आमचे काजार सुपर ग्रँड जाता.
4: ग्रँड करिया तसे करू मजा लागेल, इथले पैसे काय असतात.
1: अरे तू काय त्या विषयात टेन्शन कर नका, आमचे काजार मात्र सुपर जाता.
4: टेन्शन करी नसताना मागे काजार ग्रँड करून कस नांगे.
1: अय्यो तू कर्स विषयात टेन्शन करी नका ने.
4: म्हणल्यार
1: म्हणल्यार मका गट्ट ते दट्टू असत ना.
5: कॉमेडी कंपनी मंगळूर हनी हांच्या हास्य नटकुळ्या द्वारे आमकां बरें मनोरंजन दिल्लें आनी भरपूर हसयलें. स्पर्ध्यान बरें मागतां आनी तांकां देव बरें करूं म्हणटां.

0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचो स्वागत. एक बरो दीस तुमका आशेता.
1: सोर कोंकणी प्रेमींग, सोर कोंकणी अभिमानींग, MCC कतार ग्लोबल कोंकणी कॉमेडी चॅलेंज या स्पर्धेक मोगाचो स्वागत. आयच्या या हांगड्यान आमच्या मुखार येतात कॉमेडी कंपनी मंगळूर आणि आमकां हसयतात तांच्या नाटकुळ्या द्वारे. हातून नटन केला सुनील क्रास्ता, ऑल्विन वेगस, नेल्लो पेरमानूर आणि मरिया डिसोजा. हाका संगीत दिला रवीन मार्टीस. आमच्या मदें एक संगणी आसा एका चेड्या फाटल्यान साडेसात चेडवां म्हूण सांगून. आनी हांगासर एका चेडवा फाटल्यान आसात ते एक चेडे. आनी हे चेडूं कोणाक बोलता, कोण असो हात धरता, कोणाक सोडता या कोणाक ते बूस चिकयता, तर आमी मुखार पळोवया कॉमेडी कंपनी मंगळूर.
2: अरे मरियान हांगास मेळोंक सांगले, हे खंय गेले काय? येतेले बा रे मरिया. हांगा एंट्री जाताना म्हजे एक एंट्री सॉंग मरिया.

0: मुझा अंकरांतल्या जीवितांग तूदन परं चसुरिया जर माका मुझा देवान।
1: हाय मरिया मरिया मरिया सत्त हाँ तुझो मुस्त मोग करता मरिया नहीं या दिसा गाती राहू कितले दिस तो राखो नसलो पण आज तो दिस उदेलो आय लव यू मरिया
2: ऑलवे मका हुशार ना
1: हो धकले दुखता गे
2: छे नहीं
1: क्या पटे गे
2: नहीं
1: वाटा दुख गे
2: छे नहीं
1: गेस दुखता गे
2: नहीं
1: आणि किते जाता सांगने
2: मका
1: तुका
2: मका ब्लड कॅन्सर आणि हा सर ते मसाना गे
1: आता कितें करचें देवाचे निर्मोणे अशें यू टर्न जाता म्हूण म्हाका गोत्तून घातले पयणी कसली एक आघाताची खबर दिली पयणी तुवें म्हाका तूं काय भिये नाका तुका हांव आसा हांव आसा मरिया
2: मागीर ओडण मुसरी आय लव यू मरिया म्हणून आसुल्लो
1: आतां आय लव यू एका बाबा बरी म्हणल्या मरिया तुज्या वक्ताक कितलो करताले रे वण नंतर ट्राफीक जामाचेर बल्दी काण घेवन कलेक्शन करता लॉरियाच्यानी फोन लागला रे वण्णा बल्दी मात सोडचो ना मरिया बल्दी मात सोडचो ना
2: तर म्हणजे लगी कोण काजार जाता
1: शे या टेन्शन रे काका काजार असो तू उसको ए नेल्लू आणि सुनील दोघ जण लेमेन असतात ने एक मिनिट अळे
3: ताज्या मुखार तुझ्या पिढेची गजल गंची सांगा नका वो घेत राव पूर हा सांभाळ करता हा सांभाळता वो घेत राव
4: हाय मरिया रे तू किती रंगा कबाब मे हड्डी
1: तू किती रंगा
4: हा मका मरिया ना पहिला फोन कर
1: तू काय पहिला ये भाऊजे
4: काय रे
1: तुम्ही मुझे बहीण मरिया लागी काजार जायचे
4: कसे कसे
1: तुवे मुझे बहीण मरिया लागी काजार जायचे
4: मरिया
1: होय
4: तुझी बहीण
1: होय
4: आता
1: एक दोन मिनिट झाली मात्र
4: ते कसे अचानक तसे झाले
1: अरे रे निल्लू यस काट रुका म्हणा ज्ञानोदय झाले निर्धार बदलिलो ना
4: आता मरिया मका
1: मन परिवर्तन झालं मरिया तू कस
4: सत्य
1: होई रे
4: कशी झाली रे कशी झाली मरिया कडे उलायचे
1: वस उलय रे ये काका वस सांगा सगळे
4: कयचे ताने एकला नेचे नका
1: मागे
4: हाव या तोटुकु
1: तुझी खुशी जाऊ
4: काले रे मरणाची गंधारा बरा
1: तुझी खुशी जाऊ म्हणले
4: हा विश्केल नाही
1: विश्केल नाही
4: थँक्यू थँक्यू थँक्यू
1: वेलकम
4: मारिया आमचे काजार काही सांगू ना रे तुवे
1: लज रे बावा मुखार
4: हा तसे तसे तसे खुशी जातो ना खुशी जातो
1: ताच्या की पहिले अर्धे फोडून ओत्त मरता की म्हणून
4: तुमचा सण आनंद बाष्प मुजा नाकान देऊ ना सर
1: आनंद बाष्प डोळ्यांतल्यान देऊचे नाकांतल्यान देऊचे किरमे
4: दोन्ही ओट्टूक देवल्या रवे घाले
1: दोन्ही ओट्टूक देवल्या ते आनंद किरमे
4: मारिया फस्ट फस्ट आमका तीन सोबित भुरगी जाई आले रे
1: काजार पहिले भुरग्याची गजल घाले रे
4: बोंदा काजार झाल्या उपरांत
1: ते क्लिअर करी घे
4: पुरा क्लिअर अरे फर्स्ट आमका एक सोबीत चेरको जाय सेकंड आमका एक सोबीत चेडू जाय थर्ड आमका एक सोबीत
1: चेडूई नाही चेडूई
4: नाही
1: रे त्यागा सोबीत भुरगी जायचे म्हणले प्रिंट बरे यायचे जाल्यार प्रिंटरी बरे असा जे
4: काय उन मारिया तू काय टेन्शन कर नका मारिया आम्ही खासदार जाऊन सुखाच्या मोळभार पैसे पैसे पैसे पैसे उभं कोणाच्या दिस्टीक दिसानातले जाग्या घ्या मारी
1: चढ ने तसे जाऊन चार असा
4: काले रे
2: नेल्लो तुका विषय गोत्त ना
4: गणेश मेडिकल गुळी आणतील
0: गणेश मेडिकलची गुळी जायनंत रे
4: गणेश मेडिकलची गुळी जायना झालं राधा मेडिकलची दोन गुळी आणतील जायना तुका
0: वय कालंग गुळी रे
4: चुत्तुगे
0: आणि काल
4: नाही आता आता गोळी अडून की आता पीठ आकांशी जायचे ने आता जाऊन सांगा रे तुका
2: मका
4: तुका
2: मका ब्लड कॅन्सर
4: त्या चेडू आके केदाळ कॉमेडी करायचे केदाळ सिरियस उलय जेम घालणार नाही इतकं सिरियस सर खासदाराची खबर उलो ना सा नाही ब्लड कॅन्सर झालं डबल आमलेट सांगल्यावर झालं
2: ब्लड कॅन्सर नाही ब्लड कॅन्सर
4: कसे म्हणा झालं ब्लड कॅन्सर म्हणे झालं
0: ते अंगार दडका पडची रे
4: हे जाणार साबण ने ओडोमास पुसल्यावर समा जातात
0: रक्ताचे कॅन्सर रे मरतात रे
4: तीन कासांच्या तू तिथं सुलाभ आणि सोन देताना आलोचन करायची असेल ओसून ओसून एक पिढे असते चेडवाक तुझ्या गळ्या गांठावर पळले नाही रे
0: आम्ही सांगचे
4: सांगचे का लय
0: नाही ते काय मोर आणा रे अळे त्या पिढे करता ओकात असा पहिल्यांच्या बरी नाही तू निर्धार मात्र बदली ना
4: उगीत बस रे कितनी स्वप्न बांधली रे कितनी आशा असेल पळपाक सुनिसन दौरली रे
0: नेल्लू आम्ही त्यांत म्हणचे कंच्या खरा नाकी निसन मात्र काढू नका नेल्लो निसन मात्र काढू वसा नका
4: मरिया तू काय भिये नका मरिया काय भिये नका अरे आज आज मुझ्या जीवित असो एक श्रेष्ठ एक सर्वश्रेष्ठ
0: एक परमश्रेष्ठ निर्धार तू एकाण घ्यायचे आऊ असा तुझ्या संगात
4: तू असाय ना असं मारिया तू काही टेन्शन कर नका संसार किती म्हणून ओ किती म्हणून अक्रेस उसवास असता पर्यंत ओ संसार असता पर्यंत तू का तुझो हो भाव असा बहिणी भाव असा भाव
0: तू कंचाल्या कर रे भाऊ
4: तू का किती जायचे
0: मका बहीण
4: आम्ही दोघ जण कसे असा एका बापायच्या दोघ पुता बरी ना
0: एका आवयच्या दोघ
4: बाबा बरी असा तुका बहीण झाला मकाय बहीण
0: अशे कसे झाले
4: काट रुका पदाक मका ज्ञानोदय झाले रे
0: लोकेशन कुणी चेंज करी येते आले नेलो मका एक डाऊट रे आता
4: मका कैंगी सुरई तांदळाच्या वयल्यान बोरोड सरल्या बरी जाऊन असा
0: अरे तुका फोन कर ताने दा पहिले
4: होई
0: मकाय ताने दा पहिले
4: सत्य सांग तर सुनीला किया पहिल्यांगी आळले आम्ही धर्माक बोकरे जाते असल्या या चेडवांच्या जाती पाचव्या गुत्र जर गडिया गडिया बदला जातो
0: शे
4: कॉल कर सुनीला कॉल कर कॉल कर ते सफळ येतो राव हो का मेस्त्रीची आज आम्ही असा म्हणू नका
2: हॅलो सुनील काय असाय ओके जायत जाय या ओके पावलो काय
4: आता आम्ही सांगचे समाय कळले मग तू दंबु खाणचो तो आईला तक्ष आम्ही उलयता काय तुझो पोरणो सोल्लो सोडोन ब्लड कॅन्सर ब्लड कॅन्सर काय म्हणे गोपटी पिळू का कळले मग
0: आधी का प्रसंग केला पाय तर बघी मारू का
4: हार्ट अटॅक जाऊन मरा
0: हार्ट अटॅक बेचारे
4: स्टडी स्टडी स्टडी स्टडी आम्ही उलयतो ओगीत राव तू उलय ना का तुमका सपोर्ट करू का पहिले तुमच्या लव काही तुमच्या लवक आम्ही सिक्युरिटी दोघ जण आम्ही सिक्युरिटी
5: कन्फ्यूज होता
4: तुमच्या लव्वाक आम्ही दोघ जण सिक्युरिटी
5: तुम्ही घेताना नाही सापड देऊ
0: भाऊ रे आम्ही
5: पाय पाय देऊन असल्यात
4: सुनला
0: सत्त
4: दट्ट
0: उज्जन अरे क्वार्टर फायनल सोडून सोडले
4: होई रे आओ सेमी फायनल दिले मॅच फिक्सिंग झाले तसे बाहेर पडलो
5: आओ डायरेक्ट
0: फायनल
5: अरे अव इल्ले मरिया कडे उलेजे
0: जाय तुले इल्ले तक ओसोंग असा
5: मरिया कितले दिस आता हूँ या गडिये कडे रकड असलो मरिया आणि आज ती गडी उदेली बौकुशेची राती सपनानी आशेव नसली
6: चमदोरू फोंड कोंडाना मिन्या मान गांट मारली
5: आले तुमचे लिरिक्स
4: नागराज भट्टाचे लिरिक्स रे
5: चक्के कण सोडली तुम्ही
4: आले लागोरी गेलते
5: यार मरिया आमचे काजार की
4: खासदाराची तयारी कर
5: खासदाराची तयारी खासदार सुपर जायचे
0: सुपर
5: आता दिले
4: नाही
5: आमचे खासदार कि
0: अंगा दोरी रे फादर मुलार मोर्चेरी
5: मोर्चेरी
4: मोर्चेरी मोर्चेरी म्हणे नाही जाणे मोर्चेरीच्या पाटल्यात वडले हॉल असाने
5: कन्व्हर्शन
4: हॉल
5: कन्व्हर्शन नाही रे कन्व्हेन्शन
4: चेंज केला
5: मग कन्व्हर्शन म्हणजे मतदार म्हणून
4: देखून चेंज केला
5: कन्व्हर्शन ते बेस्ट एसी हॉल डन डन डन ओके मग काजाराची दीस केला दोरिया
4: दीस
0: दीस आम्ही सांगू जात डॉक्टरां सांगायचे ना
4: रे आता सातव्या दिवसाचे आणि महिन्याचे ओटूक दोरचे
5: सातव्या दिवसाचे महिन्याचे मरण्याचे मी सर
4: तसे नाही वरता पण आणि ओटूक दोरचे तसे उलेले
5: ते नाही रे परता पण मागे पहिले काजाराचे दिस दोर रे
4: काजार के झाला क्रिसमस सीजन आर दोरिया
0: बेस्ट दे
5: यस
4: क्रिसमस सीजन
5: क्रिसमस सीजन बेस्ट
4: 24 ग्रोस 25000
5: यस डन डन डन डन
4: यस
5: यस आणि डेकोरेशन ब्युटिफुल जायचं
4: मग कशी जायचं
5: फ्रेश फ्लॉस
4: फ्रेश फ्लॉस तर एक काम करूया कोण जायचं
0: संतोष रेंजर सा दिव्या रे
4: संतोष रेंजर
0: बेस्ट
5: काल संतोष रेंजर मस्तत
4: ले नाही तो शेवंती ग्लो पुरा फ्रेश घालता तो
5: जे मरना घालू
4: मरना आजाराचे ने
5: गजना गजना मका ओढा साहेब मका ओढा
4: कोणा
5: क्वीन मेरे डेकोरेटर्स
4: हां
5: राणीपुरा
4: सचित
5: सचित
4: हां
5: ताजे लेगुले ता
4: ओके ओके
5: लास्ट
4: ओके
5: यस डन डन
4: जाय जाय
5: आणि बँड
0: बँड तानिया पण नाचे जाय
4: ठीक
5: आहे
4: तानिया पण मर्यादा घटता रे
0: बरोबर बुंगता रे
4: नाका नाका आम्ही एरिया माग संग्या
0: कोण एरिया
4: एरिया मम सो राज्यस्व प्रशस्ती मिळली ना
0: इजाय सो
4: होय
0: बेस्ट
4: टाका टाका संग्या तो एक इगर जे तावन बाहेर अट्टाना पुंगता तो खुळांच्या डोळ्यांनी दुखा देवे
5: ने काल रे बसतल्या इगे चिन बाहेर तुझी मोर काढचे की ओ काजाराचे बँड म्हणतो होय ऑर्केस्ट्रा म्हणता
4: काजाराचे
5: पिशाब
0: रे रोसाचे संग्या
4: हा रोसाचे
5: म्हणा नाका नाका तुम्ही रोसाचे उलोज नाका पगा उलोका
4: कोण
5: डीजे रॉबिन
4: हां डीजे रॉबिन संचे वे ताका डीजे
5: दिव्या रे
0: डीजे दला तने येजे
5: येता तो येता हवा पेता मुजे ओळखा ताका हां नेक्स्ट
4: हां नेक्स्ट काय
5: केटरिंग
4: केटरिंग आका संग्या रे
5: कोणा
4: ओएसी साईवाना संग्या
5: तो बरे का जेवा
0: आले उते नि सत्तु उंटा काची एक पेज आणि चटणी रे
4: सुपर सुपर
0: ये काले सुनला बिमळ्याचे लोणचे सुपर रे दाजी
4: किन्नी बट
0: होय काल झाले
5: काल दुखेची बेस गिदी दुखेची बेस गि
4: दुखाची बेस नाही ते आता आम्ही रोसाक म्हणे ट्रेडिशन
0: ट्रेडिशन
4: कुंडल्यांत पेज गलमे चटणी बरं दोरता
5: रोसाक
4: आणि
5: एक फोटोग्राफी
4: फोटोग्राफी म्हणजे ओळखीसो येतो असा बॅक करून ताकाच दिल्यावर बरं बरं
5: स्टुडिओ
4: अरोरा
5: ड्रोन कॅमेरा
4: पुरा असा
5: असे वयर
4: ड्रोन प्रताप येतो छोटू
0: वयर पेट देव येतो ना
5: आले रे पेट
4: पेट नाही केक केक केक कट करताना वयतान कळलं तू का
5: करमा तुझी
4: केक कट करताना वयतान रे आणि केक कट करताना असे बाग घेऊन केक कट करची नाही असे असे असे असे तुझ्या तोंडही दिसायचे केकही
5: दिसायचे
4: असे केल्यावर बोर मांडे दिसत
5: मागे पुरुषवरता आपण पुरुषवर मुखार
4: गुरकार
5: गुरकार
0: घेऊन
4: मोरून घे सत्री दामास काय सत्री सत्री
5: काय सत्री पण नाका रे बसतातल्या
4: सत्री नाका रेनकोट
5: झाली पाऊस येतो
4: पाऊस केला सांगून
5: ते म्हणजे नाही राहावे
0: मागे
5: बुर्गी
0: బెస్ట్ ఇంగ్లీష్ మీడియం వచ్చి ఎల్కేజీ చిగురికి యూనిఫామ్ కిట్లు
4: శుభిస్తారు.
0: శ్రద్ధాంజలి
4: మాత్రం బురి
0: శ్రద్ధాంజలి
4: శ్రద్ధాంజలి నీ రే కాలే బొలకి బొలకి బొలకి రే బొలకి బొలకి బొలకి బొలకి
5: కాలే డౌట్ మొరణ చూసి
0: తొత్తు మాక్త
5: तुम्ही काय पाहायवरचे नाही
0: म्हणजे ना रे बे बोलक
5: बोलक तो बोलो बोलो बोलो का मुझे फ्रिकस कर आओ त्याच्या रूल
4: इथं तो बजा
5: यस यस मगिर आपण ते संप्रदाय असं वाटतो आपण
4: ओय ओय ओय
5: संतुरु ते बुक एक्सरे करतात
4: ओय ओय ओय
5: ही ते बुक के सिंपल असं होतं काय
4: दिसतं ना बघा काय बुरी आयडिया असं म्हणजे
0: काय
4: का काय एक युनिबिक आयडिया असं म्हणजे
5: युनिबिक
4: हां युनिबिक आयडिया
5: समा सांग रे काल
4: म्हणजे अळे आम्ही बुक के डिफरेंट करूया
5: कसे
4: कसे म्हणार एक एक दोन असे करूया एक ओडले दोन शून्य राऊंड
5: राऊंड राऊंड
4: दोन
5: ओके ओके
4: आणि एक दोन असे कूडीसू करूया
5: दोन राऊंड
4: बरे नाही ना
5: दोन राऊंड आणि दोन कुडीस
4: हा दोन कुडीस
5: रीत आणि कुडीस जडते तर बसतातल्या रीत आणि कुडीस
4: नाही एक ट्रेंड सेट करूया
5: काल ट्रेंड टेम्पर काय नका हा सिंपल सिंपल असून
4: ना ती काम करता चाकी इल्ल डिफरेंट जायचे झाले कॉलीफ्लावर आणि चार बरे जातात
0: सुपर जातात रे
5: अच्छा एक कलर पक बघू सिंपल बघू बुक के पूर्ण मागे प्रोग्रामच्या लास्ट अकरे का आपण
0: कॉपी आणि बिस्किट दीजे
5: मॉर्निंग रे ते
4: कॉपी आणि बिस्किट जाईना
5: तसे नाही रे बाईला डान्स अकरे बाईला डान्स डान्स मग रॉबिन सांगायचे पोतं पूर्ण नवीन जायचे म्हणून कळले की हा
4: మీన్
5: ఇంపార్టెంట్ కొండ గురణట్ల ఎవరి ఎంట్రీ
4: ఎంట్రీ
5: ఎంట్రీ డిఫరెంట్
4: అంబులెన్స్ సార్ జై
5: కాల అంబులెన్స్ పిచ్చా మగే తుజ మోడ ఆర్చి అంబులెన్స్ సార్ ఓ ఎక్లో ససి నై రే మరియాను పోమన్ జుర్తో
4: 3 నంబర్ బస్ సారెన్సి
5: బస్ నై రే అని సంచై కరే మరియా కాపడ చార్ జన నిషే కాందార్
4: ఓ మెయిన్ పాయింట్ చార్ జన కాందింగ్ జై
0: జై జై
4: అశాల